0: मस्तन सुबन में।
1: नमो सर्व गौणे नमो सर्व पौने
0: नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे
1: नमो काल काले नमस्तस दयाले
0: नमस्तन अबरने नमस्तन अमरने
1: नमस्तं जरारंग नमस्तं कितारंग
0: नमो सर्व तंदे।

0: नमस्तस्तरागे नमस्तं सुहागे
1: नमो सर्व सोखं नमो सर्व पोखं
0: नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता
1: नमो जोग जोगे नमो भोग भोगे
0: नमो सर्व दयाले।